0: सो इट मीन्स गुरुदेव दया करके, ओ गुरुदेव, दया मीन्स मर्सी
1: To znamená, daja je milost.
0: करके, प्लीज बी मर्सीफुल विद अस,
1: Karke znamená, prosím, buď k nám milostivý.
0: अपना लेना, मीन्स एक्सेप्ट आवर भक्ति, आवर एडोरेशन, आवर साधना एंड आवर इनर फीलिंग्स.
1: Přijmi naší bhakti, přijmi naší úctu, sádhanu, naše vnitřní cítění.
0: सोए हुए भागियों को जगा देना, ओ गुरुदेव, प्लीज वेक अप आवर डेस्टिनी.
1: Prosím, Gurudéve, probuď nás k našemu osudu.
0: मेरी नाव भवर डोले, एज अवतार पुरी जी मेंशनिंग, मेरी नाव मीन्स माई बोट इज द इन द ओशन एंड मूविंग विद द ओशन वेव्स, अप एंड डाउन मूविंग.
1: Jak to avatar Purijí zmiňoval, tak Mere Nav je má loď. Má loď pluje na oceánu a zmítají jí vlny nahoru a dolů.
0: गुरुदेव पार लगा देना, गुरुदेव प्लीज लेट क्रॉस माई बोट फ्रॉम दिस ओशन.
1: Gurudéve, prosím, nech tu mou loď proplout oceánem.
0: सो इट्स दिस इज ब्लेसिंग ऑफ द आवर परंपरा
1: To je požehnání naší parampara,
0: दैट वी आर हियर इन दिस ब्यूटिफुल प्लेस.
1: že jsme tady na tomto krásném místě.
0: हियर माई सेल्फ आई फील दैट ईच एंड एवरी द प्लांट्स एंड ईच एंड एवरी ट्रीज देयर इज द विश्व गुरुजीज एनर्जी.
1: Já cítím, že tady v každém stromě a v každé rostlině je Vishvagurujiho energie.
0: यू नो ऑल ऑफ यू दैट हाउ मेनी इयर्स स्वामीजी वॉज हियर गिविंग लेक्चर्स.
1: Vy víte, kolik let jsem s वामी जी jezdil a přednášel?
0: एंड ही वेक अप ऑल ऑफ अस इन द स्पिरिचुअल पाथ.
1: A všechny nás probudil k té duchovní cestě.
0: इट्स ऑल ब्लेसिंग ऑफ विश्व गुरुजी.
1: Všechno je to jeho požehnání.
0: आई एम थैंक्स टू विश्व गुरुजी.
1: A tak jsem vděčný Vishvagurujímu.
0: एंड आई लाइक टू प्रे फॉर हिज गुड हेल्थ
1: A rád bych se pomodlil za jeho dobré zdraví.
0: एंड ऑल द विल द ह्यूमन लाइफ द प्रॉस्पेरिटी हारमोनी पीस.
1: A za prosperitu, harmonii a mír v lidském životě.
0: नाउ विश्व गुरु सेंड नेक्टर ब्लेसिंग हियर अस.
1: Teď nám znovu Vishvagurudži posílá
0: सो प्लीज फोल्ड
1: požehnání,
0: हैंड,
1: nektar.
0: फोल्ड हैंड एंड थ्री टाइम ओम सेंटिंग,
1: Takže
0: प्रेइंग
1: prosím,
0: फॉर
1: spojte
0: विशु गुरु इज
1: ruce
0: गुड हेल्थ.
1: a třikrát zaspíváme om za Vishvagurujiho dobré zdraví.
0: आवर प्रेयर विल गो टू कॉस्मिक लाइट एंड ही विल गिव द ब्लेसिंग टू विशु गुरु जी एंड फॉर योर हीज गुड हेल्थ
1: Naše modlitba
0: प्रोटेक्शन.
1: půjde k vesmírnému světlu a posílíme jeho zdraví a ochranu.
0: Deep inhale,
1: Hluboký nádech
0: three time om chanting,
1: a třikrát zaspíváme om.